0: आला हे दिलियाली हम आला थले मेले ई खाती हाले हम आला दिलियाली खाती आला हे के थिया बिना बाहले मेले रेले वसुत बड़ा खड़ा रवाली बाहे मेले ले थे मा खाती ला दे सोए रावत लते ना सुत बल यीशु स्वांस के नाम में फले आओ
1: देखे मा खाती दा रे तेरे बे
0: ई हम आला के दियाले हम आती
1: रे बे दे दे रवाती दा हालेलुया
0: ඉතලියා මලා මාති හනා හෙලේ කෙතිලිහා මෙල මාතිලියාලේ ඔබන සුති වේවා ස්වාමින් වහන්සේ ඔබ අන්සි උදව් කරන්න කෙනෙක් නැත.